0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू. हा दिवस सोन्याचा का? कारण आजच्या दिवशी अमृताचा मेघ बरसलेला आहे. कोणत्या रूपाने आणि कोणत्या अर्थाने? आता परमेश्वराची भेट झालेली आहे, वियोग संपलेला आहे. तो जो अत्यंत उन्मत्त शरीतीचा आनंद भक्ताच्या अंतःकरणामध्ये उचंबळून आलेला आहे, त्याची अभिव्यक्ती या शब्दांच्याद्वारे ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. हा दिवस साधा नाही, हा दिवस सोन्याचा आहे. अत्यंत मौल्यवान दिवस आपल्या आयुष्यामध्ये उगवलेला आहे की आज मेघ बरसतोय, आणि हा मेघ सुद्धा साधा नाही, अमृताचा वर्षाव करणारा मेघ आहे. कशामुळे अमृताचा वर्षाव केला? याचं कारण असं आहे की ज्यासाठी आयुष्य सगळं आसावलेलं होतं तो क्षण आज उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. असा धन्यतेचा दिवस आज उगवलाय. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. आज प्रत्यक्ष हरिदर्शन झालेलं आहे. या हरिदर्शनाचा आनंद आहे जो विटेवर उभा आहे, तो वनमाळी विटेवर उभा आहे. अशा त्या उभ्या असलेल्या परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन संतांच्या सहवासामध्ये आपल्याला झालेलं आहे. जणू असं वाटतं की संतांच्या या पवित्र सहवासामध्ये आत्मारामाचंच प्रगटीकरण झालेलं आहे. खरा परमेश्वर कोणता आहे त्याची प्रतीती आज आलेली आहे. जणू विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग आणि संतांच्या सहवासाच्या अनुग्रहाने अंतःकरणामध्ये प्रगट झालेला पांडुरंग, या दोघांची एक रूपता प्रत्ययाला आल्याचा आनंद ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये प्रगट केलेला आहे. कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवीवरू. हा कसा आहे परमात्मा? हा कृपेचा महासागर आहे. हा फक्त कृपाच करतो आणि याच्या कृपेला अंत नाही, इतकी अथांग कृपा करतो. करुणा करू आहे तो आपल्याबद्दल भक्तांबद्दल कणव बाळगणार आहे, करुणा बाळगणार आहे. असा हा परमेश्वर बाप रुक्मा देवी वरू ही ज्ञानेश्वरांची नाममुद्रा आहे. या नाममुद्रेवरून ज्ञानेश्वरांच्या कवितेचं वेगळेपण एकदम आपल्या लक्षात येतं. कोण आहे तो बाप? रुक्मा देवीचा वर जो आहे तो सर्वश्रेष्ठ शरीतीचा पिता आहे. त्या पित्याच्या साक्षीने ज्ञानेश्वर आपल्या कवितांना जन्म देत असतात असा

0: मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आरजे अदनान तुमच्या सोबत आलाय तुमची मॉर्निंग गुड करायला इन द शो झाली आहे. आजचं दिन विशेष ऐकायची. आज आहे 14 ऑक्टोबर. तर जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 14 ऑक्टोबर 1920 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या इतिहासात एक महत्वाचं पाऊल टाकलं होतं. त्यांनी स्त्रियांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला होता. मित्रांनो, आधी केवळ पुरुषांसाठी खुले असलेले विद्यापीठ आता स्त्रियांनाही ज्ञानाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी तयार झालं होतं. यानंतर आज आपल्याला इतिहासाच्या एका प्रेरणादायी क्षणाची आठवण करून देतो. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सुमारे 380,000 अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश करताना दिसले. हा क्षण केवळ धर्म परिवर्तनात नाही तर सामाजिक समतेचा आणि न्यायाचा देखील होता. यासोबतच आजचा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खास आहे, कारण 1981 ला भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म झाला होता. हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर ताजे आठवणी उभे राहतात 2011 वर्ल्ड कप विजयाच्या. त्यांच्या हाफ सेंचुरीने भारतीय टीमला जबरदस्त प्रोत्साहन दिलं होतं. मैदानावरची त्यांची ताकद आणि ड्रेसिंग रूम मधील खेळाडूंसोबतची मैत्री म्हणजेच एकदम प्रेरणादायी. यानंतर 2022 मध्ये भारतीय अमेरिकन गणित तज्ञ NU प्रभू यांचं निधन झालं होतं. प्रभू यांनी मद्रास विद्यापीठातून गणितात PA, मुंबई विद्यापीठातून सांखीमध्ये MA आणि मॅनचेस्टर विद्यापीठातून गणितात MS पदवी मिळवली होती. त्यांनी कर्नाटक विद्यापीठात धारवाडी येथे सांखी विभागाची स्थापना केली आणि 1951 ते 1952 पर्यंत तेथे अध्यापन केले. तर हे होतं आजच्या दिवसाचं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.
1: एकला जरा साजरा मुखडा

हम सभी के पास ना तो बहुत सारी किताबें होती है और कुछ किताबें बस घर पर ऐसे ही पड़ी होती है। हालांकि हमने रीड की होती बट उसका करे क्या समझ में नहीं आता, तो आप उसका एकदम सही तरीके से यूज कर सकते हो। कारण की छत्रपति संभाजीनगर महानगर पालिकेकडून एक जाहीर आवाहन सुद्धा करण्यात आलेला आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरिक लोक कल्याण अभियान अंतर्गत महानगर पालिकेच्या शाळेत तुम्ही जुनी किंवा नवीन पुस्तके जे वाचण्यासारखी आहेत ते तुम्ही दान करू शकता, कारण की तिथे एक ग्रंथालय तयार करायचं आहे। तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महानगरपालिकेच्या शाळेत ग्रंथालयासाठी आपण पुस्तके दान करावी। आता तुमच्याकडे सुद्धा अनेक पुस्तके असतील तर त्यातील जे पुस्तक तुम्हाला वाटतंय, जितके पुस्तक तुम्हाला वाटतात नवीन असो की जुने असो, ते तुम्ही दान करू शकता। तर हे पुस्तके कुठे दान करता येतील? महानगरपालिका शिक्षण विभाग आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल, टी व्ही सेंटर रोड, या ठिकाणी हे सर्व पुस्तके स्वीकारण्यात येतील। तर मित्रांनो, मैत्रिणींना, काकांनो, काकींनो, तुमच्याकडे जितके पुस्तकं असतील आणि जे पुस्तकं तुम्हाला दान करायचे आहेत तर ते नक्की दान करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा वापर होईल आणि या लायब्ररीमध्ये पुस्तकांचा साठा वाढेल। याबद्दल आपल्याला अजून सांगणारच आहेत अंकुश पांढरे सर, उपायुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, पण थोड्या वेळानंतर ते आपल्यासोबत असतील। सो स्टे ट्यून।

0: काही पुस्तकं आपण वाचतो आणि आपल्या घरात तसेच ठेवून देतो पण त्याचा पुन्हा वापर होतच नाहीये, तर त्याच पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत एक ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे, तर त्या ग्रंथालयांसाठी ना जुनी किंवा नवीन पुस्तके तुम्ही दान करू शकता. तर हे जाहीर आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर याबद्दल आपल्याला सांगतायत अंकुश पांढरे सर, डिप्युटी कमिशनर म्युनिसिपल कॉर्पोरेशन.
1: नमस्कार, मी अंकुश पांढरे, उपायुक्त शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. माननीय आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या मार्फत सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियाना अंतर्गत महापालिकेच्या शाळेत जुनी किंवा नवीन वाचनीय पुस्तके दानातून गोळा करून ग्रंथालय तयार करायचे आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महापालिकेच्या शाळेत ग्रंथालयासाठी आपण पुस्तके दान करावी. पुस्तके महानगरपालिका शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर व सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र मजनू हिल टीव्ही सेंटर येथे स्वीकारण्यात येतील. तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुस्तके दान करून महानगरपालिकेतील सर्व शाळांना मदत करावी ही नम्र विनंती.
0: अंकुश पांढरे सर आता आपल्यासोबत होते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा काही पुस्तके असतील तर ते तुम्ही डोनेट करू शकता महानगरपालिकेच्या ग्रंथालयासाठी. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 8275004458. सो प्लीज डोनेट अँड स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

3 संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51 स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

आहे छत्रपती संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा: डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10-3, संध्याकाळी 6-7 आणि शनिवारी सकाळी 10-3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार.

नमस्कार, गुड इवनिंग. तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, आपण एखादी वस्तू विकत घेताना काय बघतो? किंमत किती आहे, दिसायला कशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती टिकेल ना. कारण दुकानातून वस्तू घरी आल्यानंतर ती 2 दिवसातच बंद पडली तर मग स्वस्तात घेतल्याचा आनंद लगेच गायब होतो. पण वस्तूंचा दर्जा आणि सुरक्षितता ठरवण्यासाठी काही ठराविक निकष असतात, ते तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, आज आहे 14 ऑक्टोबर, म्हणजे वर्ल्ड स्टँडर्ड्स डे, म्हणजे जागतिक मानक दिन. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी वापरतो. मोबाईल, चार्जर, घरातले इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, टॉईज, हेल्मेट, अगदी मोजमाप करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं सुद्धा. या गोष्टी सुरक्षित आणि विश्वासार्ह असण्यासाठी ठराविक मानक महत्वाचे असतात. आता हेल्मेटचं उदाहरण. हेल्मेट घालायचं म्हणून काहीही डोक्यावर ठेवून चालत नाही. ते योग्य दर्जाचं आणि सुरक्षित असणं गरजेचं असतं. आणि मित्रांनो, मानक म्हणजे फक्त नियमांचं पुस्तक नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेल्या वस्तूंचा दर्जा एकसारखा राहावा आणि ग्राहकांचा विश्वास टिकावा, यासाठी सुद्धा ते महत्वाचं असतं. आणि आज एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. पुढच्या वेळी एखादी वस्तू विकत घेताना फक्त तिचं दिसणं किंवा किंमत बघू नका, तर तिचा दर्जा आणि सुरक्षितता तपासा. कारण वस्तू स्वस्त मिळणं चांगलं आहे, पण ती सुरक्षित आणि टिकाऊ मिळणं हे त्यापेक्षा जास्त चांगलं आणि महत्वाचं आहे. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झालाय आपला.

कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, नवरात्री सुरू झाली आणि संध्याकाळ झाली की अनेकांच्या घरात एकच चर्चा असते, आज गरब्याला जायचं. पण गरब्याला जायचं म्हटलं की मुलींची तयारी आधी सुरू होते आणि मग मुलांची तयारी, म्हणजे अरे तू येतोयस ना, मग मी पण येतो. आता ज्यांनी गरब्याचा प्लान केला आहे त्यांनी एकदा आपला ड्रेस चेक करा, कारण की आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आजचा रंग आहे रॉयल ब्लू. आज देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते आणि गरब्याची गंमतच वेगळी असते ना. गाणं सुरू झालं की ज्यांना दोन स्टेप पण येत नाही ते सुद्धा एकदम कॉन्फिडन्समध्ये गोल फिरतात. काही लोकांच्या स्टेप्स एकदम मस्त जमतात, पण काही लोकांच्या स्टेप्स बघून असं वाटतं की भाई हा गरबा करायला आलाय की गर्दीतून बाहेर जायचा प्रयत्न करतोय. पण खरं सांगायचं तर गरब्यात स्टेप्स परफेक्ट असण्यापेक्षा आपल्या माणसांसोबत मनसोक्त एन्जॉय करणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आज रॉयल ब्लू घाला, मित्रमंडळींसोबत धमाल करा आणि डान्स करताना आजूबाजूच्यांची सुद्धा काळजी घ्या. आणि हो, गरबा खेळून घरी आल्यावर पाय दुखले म्हणून उद्या ऑफिसला किंवा कॉलेजला सुट्टी मारायचा विचार असेल तर तसा प्री प्लॅन करून ठेवा. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजेम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, तुम्ही लहानपणी भोवरा खेळलाय का? मस्त असा दोऱ्याने त्याला घट्ट बांधायचा आणि मग जपक जमिनीवर फेकायचा, मग लागतो तो गऱ्या गऱ्या गऱ्या फिरायला आणि मग आपल्याला वाटायचं की भाई कायच भारी खिलाडी आहे मी, पण भोवरा नीट फिरलाच नाही. मग परत दोरी गुंडाळायची, परत ट्राय करायचं आणि दुसऱ्याच्या भोवऱ्याला धडक मारून पाडायची मजाच वेगळी. मित्रांनो, आज आहे 14 ऑक्टोबर, इंटरनॅशनल टॉप स्पिनिंग डे. म्हणजे भोवऱ्यासारख्या फिरणाऱ्या खेळाची आठवण काढायला यापेक्षा दुसरा चांगला निमित्त काय. आता लहानपणीचे खेळ आठवले की भोवऱ्यासोबत गोट्या, लगोरी, लपाछपी, विट्टी दांडू हे सगळं आठवतं. खेळायला महागडं, एक्सपेन्सिव्ह असं काही लागत नव्हतं. मित्रांची टोळी, बस खेळ सुरू आणि खेळताना पडल्यावर खरचटलं तरी 2 मिनिटांनी परत मैदानावर, बॅक टू गेम. आता तर मुलांच्या हातात मोबाईल आणि गेमिंग असतं. आपल्या लहानपणी मैदानावरचा गेमच वेगळा होता. त्यात हरलो तरी पुन्हा खेळायची संधी होती आणि जिंकलो तर संध्याकाळपर्यंत हिरो आपणच. म्हणून मित्रांनो, आज जरा जुन्या आठवणींना उजाळा द्या. घरात किंवा आसपास कुठे भोवरा दिसला तर तो लहान पोरांना कसा फिरवायचा ते शिकवा आणि हळूच चेक पण करा, आपल्यापेक्षा जास्त भारी तर फिरवत नाही ना पोर. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.

ने 14 रन्सनी बाजी मारली होती. अभिषेक शर्माने 30 बॉल मध्ये 68 रन्स आणि अर्षदीप सिंगने 3 विकेट्स घेतल्या. म्हणजे बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून आपण जबरदस्त कामगिरी केली होती. आता आज सुद्धा आपल्या टीम कडून 30 धमाल बघायला मिळते का हे पाहावं लागेल. आणि आपल्याकडे क्रिकेट बघताना एक गोष्ट एकदम जबरदस्त असते, आपण घरी बसून मॅच बघतो आणि घरी बसून सल्ले पण देतो. अरे आता 6 मार, अरे आता 4 मार, आणि पुढच्या बॉलवर जर आउट झाला तर आपण घरी बसून त्याला सल्ले देतो. अरे काय गरज होती एवढी घाई करायची. मी म्हणतो भाई तिकडे जाऊन सांग, म्हणजे आपल्याकडे घरी बसून सगळे एक्सपर्ट असतात. आणि मित्रांनो, मॅच बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रिकेटचा आनंद घ्या, आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करा, पण टीमकडून एखादी चूक झाली तर घरच्यांवर राग काढू नका, कारण घरच्यांना सुद्धा तुमच्यासोबत मॅच बघायची असते. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमडीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अशी जागा आहे जिथे जुन्या काळातलं इंजिनिअरिंग बघून आज सुद्धा आश्चर्य वाटतं. जागेचं नाव आहे पाणचक्की. आता पाणचक्की नाव ऐकून असं वाटतं की पाण्याने चालणारी एखादी साधी चक्की, पण तिच्या मागची कल्पना खूप भारी आहे. जुन्या काळात पाण्याचा वापर करून चक्की चालवायची ही व्यवस्था होती. या ठिकाणी पाणी जमिनीखालच्या वाहिनीतून आणलं जायचं आणि त्या पाण्याच्या जोरावर चक्की चालवायची. आणि या पाण्याच्या वाहिनीचा मार्ग 8 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त होता. आणि ही माहिती जिल्ह्याच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळावरती दिलेली आहे. मित्रांनो, आता विचार करा, आज आपण घरात पाण्याची टाकी भरताना मोटर बंद करायला विसरलो आणि त्या काळात एवढ्या लांबून पाणी आणून त्याचा उपयोग कामासाठी केला जात होता. म्हणजे त्या काळात सुद्धा लोकांनी डोकं लावून एकदम जबरदस्त आयडिया काढली होती. आपण शहरात फिरायला गेलो की फोटो काढतो, काहीतरी खायला जातो आणि घरी येतो, पण कधी कधी अशा जागांमागची गोष्ट समजून घेतली तर आपल्याला आपल्या शहराबद्दल अजून नव्याने कळू लागतं. तर मित्रांनो, पुढच्या वेळी पाणचक्की गेलात तर फोटो काढून परत येऊ नका, तिथली त्या काळाची इंजिनिअरिंग समजून घ्या. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, बॉलिवूड आणि शाहरुखचे फॅन्स शाहरुखच्या पुढच्या मूवीची वाट बघताय ना. आता त्याच्या या किंग मूवीबद्दल अजून एक अपडेट आली आहे. शाहरुख खान सध्या मुंबईमध्ये या मूवीचं शूटिंग करतोय आणि या मूवीमध्ये भरपूर ॲक्शन असणार आहे. त्यासोबतच त्याची मुलगी सुहानासोबत एक गाणंसुद्धा शूट केलं जाणार असल्याची नवीन अपडेट समोर आली आहे. आता हा मूवी 24 डिसेंबर 2026 थिएटरमध्ये येणार आहे. मित्रांनो, शाहरुख म्हटलं की स्टाईल, डायलॉग, त्याची ती खास स्क्रीनवरची एंट्री, बाकी हिरोची एंट्री झाली की प्रेक्षक टाळ्या वाजवतात. पण आजकाल तर नुसतं टाळ्या वाजवत नाही तर मोबाईल काढून शूट पण करतात. आणि यावेळी शाहरुख खान सुहानासोबत त्याच्या मुलीसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे या बापले स्क्रीन प्रेझेन्स पाहण्यासाठी सुद्धा फॅन्स उत्सुक आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या मूवीचा टीझर शाहरुखच्या वाढदिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला येऊ शकतो. म्हणजे अशी चर्चा आहे, अजून ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली नाहीये. पण तोपर्यंत शाहरुख फॅन्सनी थोडा धीर धरायचा आहे, कारण किंगची एंट्री होण्याआधी एवढी एक्साइटमेंट असेल तर मूवी थिएटरमध्ये आल्यावरती काय माहोल असेल. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आपला. मित्रांनो, रात्री झोपताना कधी असं झालंय का की स्वप्नात आपण एकदम मजेत असतो आणि अचानक जाग येते, मग डोळे उघडल्यावर वाटतं अरे यार अजून 2 मिनिटं झोपलो असतो तर पुढे काय झालं असतं ते पण कळलं असतं. कधी स्वप्नात आपण उंचावरून उडी मारतो तर कधी कुठे पळत असतो, तर कधी अशा माणसांना भेटतो ज्यांना आपण वर्षानुवर्ष पाहिलेलं नाही. आणि गंमत म्हणजे काही स्वप्न उठल्यावर लगेच विसरतो तर काही दिवसभर डोक्यात फिरत असतात. पण स्वप्न पडतात तरी कसं काय, कारण की झोपेत आपला मेंदू पूर्णपणे बंद होत नाही, तो आठवणी भावना आणि दिवसभरात मिळालेली माहिती याच्यावरती काम करत असतो. विशेष म्हणजे REM नावाच्या झोपेच्या टप्प्यात स्वप्न जास्त जिवंत आणि स्पष्ट वाटू शकतं. पण प्रत्येक स्वप्नाचा काही ठरलेला अर्थ असतोच असं नाही. म्हणून स्वप्नात परीक्षा सुरू आहे आणि आपण अभ्यासच केलेला नाहीये असं दिसलं तर दुसऱ्या दिवशी घाबरून जाऊ नका. त्याचा अर्थ उद्या खरंच परीक्षा आहे असं नाही. पण खरोखर परीक्षा असेल तर मात्र स्वप्नावर नाही तर अभ्यासावर विश्वास ठेवा. आणि एखादं छान स्वप्न पडलं तर उठल्यावर लगेच विसरू नका, 2 ओळी लिहून ठेवा. कधी कधी आपल्या स्वप्नातल्या गोष्टी सकाळी आठवल्यावर आपल्याला हसू येतं, म्हणजे मेंदू झोपेत सुद्धा काही ना काही काम करत असतो पण त्याची ड्युटी नेमकी काय चालली आहे हे आपल्याला सकाळी उठल्यावर कळतं. मित्रांनो, मी आहे RJ भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 FM.

हम सभी के पास ना तो बहुत सारी किताबें होती है और कुछ किताबें बस घर पर ऐसे ही पड़ी होती है। हालांकि हमने रीड की होती बट उसका करे क्या समझ में नहीं आता, तो आप उसका एकदम सही तरीके से यूज कर सकते हो। कारण की छत्रपति संभाजीनगर महानगर पालिकेकडून एक जाहीर आवाहन सुद्धा करण्यात आलेला आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरिक लोक कल्याण अभियान अंतर्गत महानगर पालिकेच्या शाळेत तुम्ही जुनी किंवा नवीन पुस्तके जे वाचण्यासारखी आहेत ते तुम्ही दान करू शकता, कारण की तिथे एक ग्रंथालय तयार करायचं आहे। तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महानगर पालिकेच्या शाळेत ग्रंथालयासाठी आपण पुस्तके दान करावी। आता तुमच्याकडे सुद्धा अनेक पुस्तके असतील तर त्यातील जे पुस्तक तुम्हाला वाटतंय, जितके पुस्तक तुम्हाला वाटतात नवीन असो की जुने असो, ते तुम्ही दान करू शकता। तर ही पुस्तके कुठे दान करता येतील, महानगरपालिका शिक्षण विभाग आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल, टी व्ही सेंटर रोड, या ठिकाणी हे सर्व पुस्तके स्वीकारण्यात येतील। तर मित्रांनो, मैत्रिणींना, काकांनो, काकींनो, तुमच्याकडे जितके पुस्तकं असतील आणि जे पुस्तक तुम्हाला दान करायचे आहेत तर ते नक्की दान करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा वापर होईल आणि या लायब्ररीमध्ये पुस्तकांचा साठा वाढेल। याबद्दल आपल्याला अजून सांगणारच आहेत अंकुश पांढरे सर, उपायुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, पण थोड्या वेळानंतर ते आपल्यासोबत असतील। सो स्टे ट्यून।

0: काही पुस्तकं आपण वाचतो आणि आपल्या घरात तसेच ठेवून देतो पण त्याचा पुन्हा वापर होतच नाहीये, तर त्याच पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत एक ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे, तर त्या ग्रंथालयांसाठी ना जुनी किंवा नवीन पुस्तके तुम्ही दान करू शकता. तर हे जाहीर आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर याबद्दल आपल्याला सांगतायत अंकुश पांढरे सर, डिप्युटी कमिशनर म्युनिसिपल कॉर्पोरेशन.
1: नमस्कार, मी अंकुश पांढरे, उपायुक्त शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. माननीय आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या मार्फत सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियाना अंतर्गत महापालिकेच्या शाळेत जुनी किंवा नवीन वाचनीय पुस्तके दानातून गोळा करून ग्रंथालय तयार करायचे आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महापालिकेच्या शाळेत ग्रंथालयासाठी आपण पुस्तके दान करावी. पुस्तके महानगरपालिका शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर व सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र मजनू हिल टीव्ही सेंटर येथे स्वीकारण्यात येतील. तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुस्तके दान करून महानगरपालिकातील सर्व शाळांना मदत करावी ही नम्र विनंती.
0: अंकुश पांढरे सर आता आपल्यासोबत होते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा काही पुस्तके असतील तर ते तुम्ही डोनेट करू शकता महानगरपालिकेच्या ग्रंथालयासाठी. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 8275004458. सो प्लीज डोनेट अँड स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.